0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी शघडला ते दुपारचे ठीक एक वाजले आहेत।
2: स्वर तरंग
3: स्वर तरंग

रसूल जून महिन्याची 27 तारीख श्रुती रसिकहो आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात हार्दिक मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. AM2 रेडिओ मॉरिशस या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. श्रोत्यानो, आज एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज शिवराज अभिषेक उत्सव दिन आहे. तेव्हा MBC तर्फे सर्व मराठी बंधू भगिनींना आपली हार्दिक शुभेच्छा प्रकट करते. प्रत्येक मराठ्यांसाठी आज मोठ्या अभिमानाचा दिवस आहे. तर आजच्या या स्वरतरंग कार्यक्रमात विशेष तुमच्यासाठी आम्ही निवडलेली आहे काही देशभक्तीपर गीते. आशा आहे ही देशभक्तीपर गीते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मान देणे प्रत्येक मराठ्यांचे कर्तव्य होऊन जाते. तर प्रस्थापनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम या पुढील देशभक्तीपर गाण्याने.

स्वर तरंग कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून रसिक हो आम्ही वाजवीत आहोत फतेह शिकस्त चित्रपटातून घेतलेले हे पुढील देशभक्तीपर गीत अजयपूरकर आशुतोष मुंगले व सहगायकांच्या आवाजात.

चला ऐकूया हे पुढील देशभक्तीपर गीत आदर्श शिंदे व साथी कलाकारांच्या सुस्वरात. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हे गीत सर्व मराठी बांधवांना समर्पित करण्यात येत आहे.

आज अति महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज शिवराज्याभिषेक उत्सव दिन आहे। प्रत्येक मराठ्यांसाठी मोठ्या अभिमानाचा दिवस आहे। तर आशा आहे रसिकहो हे गीत सर्व मराठी बांधवांना नक्कीच आवडले असेल। वळू या पुढच्या गीताकडे। या क्षणी चला ऐकूया सनी फडके, पायल पाटील व समूहाच्या आवाजातलं शिवरायांच्या किल्ल्यावर।

छत्रपती शिवाजी महाराजांना मान देणे प्रत्येक मराठ्यांचे आद्य कर्तव्य होऊन जाते. तर चला या क्षणी ऐकूया रोहित राऊत व समूहाच्या आवाजातलं स्वराज्य हे पुढे.

0: रसिक श्रोतानो, आज प्रत्येक मराठी संस्थांत छत्रपती शिवाजी महाराज या महान पुरुषांच्या पुतळ्यावर पुष्पमाळ घालून आपली श्रद्धा भक्तीची भावना व्यक्त करणार आहेत. यातील मात्र संशय नाही, तर पुढील गीत तुम्हाला नक्कीच आवडेल यातील मात्र संशय नाही.
1: महाराज गणपती गज अश्वपती

ख्यात शिवराय आरती बरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम इथेच संपत आहे. याच कार्यक्रमात आमची भेट होईल. असतेपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिकमणी हो नमस्कार, एम टू वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑनी ऑन एम टू। म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत शंकर महादेवन आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात कत्याळ काळजात घुसली या मूव्हीमधलं गाणं आहे मन मंदिरा।

म्हणजे कुठे असाल तुम्ही ट्युन इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. मुरंबा या मूव्ही मधलं अप्रतिम गाणं वाजवतं आपल्या सगळ्यांसाठी, ऐकूया अगं ऐक ना.

रसिक म्हणू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शिवचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नक्कीच. खंडाला गात जाऊया, एन्जॉय करूया हे अप्रतिम गाणं आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.